0: आयुष्य चालणारे सुवार्ती तर दुसऱ्याला मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली. ख्रिस्तांच्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिक रीतीने ख्रिस्ताचे शरीर
1: Potresti guadagnare 10 volte di più. Potresti avere le donne più belle. Potresti dominare gli altri. Tu puoi. Rivolgiti alla nostra sede più vicina. Istituto di Obbedienza Animale.